0: आले आले आले आले कसन होय छे ना
1: काय काजी लोग मन एथर उंडा होला आसो
2: हो ना खूबे लोग आसो
1: हो काय
2: ये भया माने के दख तो काजी आए
1: असन
3: दखानु दखानु कितरो सुंदर लेका कसन होन गेलो से आहा ता
2: हो गायरा खिंडिक सुनुन तो देखू काय बोले से जाले हो गावलो असन होय से काय बोले से जाले